आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू। महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारे महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी। मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण। वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी। आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज। सविस्तर बातम्या। विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला। या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे। काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल। हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारे शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं। अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे। राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं। फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला। फसवणूक करणाऱ्यांनी वेळ काढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त दोन वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे। याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे। प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच आयव्हीएफ केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते। यासंदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली। ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली। त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली। त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली। हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली। कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन

0: पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70च्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉ संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्राह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 3,60,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत कर्नाटक आणि गुजरात यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3,00,000 कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षाही जास्त आपण जीएसटी जमा केलाय. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ, 14-15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे. पाऊस. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माडा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 3,37,986 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
0: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या, तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे पालघरमध्ये शाळांना

0: FM Gold, खरा सोना।
1: श्रोत्यांनो नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी आणि मनस्पर्शीमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मी जेव्हा असते तेव्हा मी आपण पुस्तक यात्रेमध्ये एका पुस्तकाविषयी बोलतो, तर आज सुद्धा पुस्तक यात्रेमध्ये एका कर्तृत्ववान स्त्रीच्या आत्मचरित्राविषयी आपण बोलणार आहोत। त्यानंतर ठीक 11 वाजता युवा तरंगमध्ये आपली भेट होणारच आहे, तेव्हा एका सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि प्रत्येकाला आपल्या बालपणात घेऊन जाणाऱ्या एका विषयावर आपण गप्पा मारणार आहोत। त्यानंतर ठीक 12 वाजता रंजक सफरमध्ये पुन्हा आपली भेट आहेच आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण एका रंजक अशा विषयाची सफर करणार आहोत, अर्थातच प्रश्नमंजूषा सुद्धा असणारच आहे। चला तर मग पुस्तक यात्रेकडे वळूच या, पण त्याआधी गेल्या 2-3 दिवसांपासून वरुण राजांनी जे काही बरसायला सुरुवात केली आहे आणि सगळीकडचं वातावरण असं मस्त पावसाळी करून टाकलंय, तर अर्थातच आपणही आपल्या कार्यक्रमाची सुरुवात या छानशा पावसाच्या गाण्याने करूया।

0: श्रोत्या, यानंतर ठीक 10:05 आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा. त्यानंतर 10:10 आपली पुन्हा भेट होणारच आहे आणि पुन्हा गप्पा सुरूच राहणार आहेत. चला तर ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज जी केस बघणार आहोत ती 42 वर्षांच्या गृहस्थांची आहे, ज्यांना 6 वर्षापासून डायबेटीस होता. त्यांनी काही डाएट फॉलो केले ज्यामुळे त्यांचं 11 किलो वेट लॉस झालं. पण प्रायमरी लेवलला जरी शुगर कमी झाली असली तरी नंतर ती अनकंट्रोल्ड झाली आणि इन्सुलिन वरती त्यांना शिफ्ट करावं लागलं. तर यांची नेमकी केस काय होती आणि आपण ॲडव्हान्स
3: कसं असतं की एखाद्याला डायबेटीस झाला की साखर कंट्रोल करणं हा एक मेजर टास्क असतो, बरोबर.

0: खाता पण तेही पचत नाही आणि तेही न पचल्यामुळे तुमची शुगर लेवल प्रायमरी लेवलला कमी होते. बरोबर की नाही? म्हणजे इव्हन तुमचं वजन जास्ती असेल तर कारण शेवटी शरीरातलं पहिलं फॅट्स वापरलं जाईल, बरोबर ना, पण नंतर प्रोटीन लॉस व्हायला लागतो, मसल्स लॉस व्हायला लागतो. आणि आयुर्वेदानुसार जर का बघितलं, म्हणजे आमच्याकडे जे आले होते त्यांची कफवात प्रकृती होती, त्यामध्ये शरीरामध्ये वात वाढायला लागला, ड्रायनेस वाढायला लागला, म्हणजे त्यांचं वजन पहिल्यांदा 89 वगैरे होतं, कमी करून म्हणजे प्रायमरी लेवलला वेट लॉस व्हायला लागला, छान छान वाटायला लागलं, परंतु नंतर गालफडं बसायला लागली, बरोबर ना, म्हणजे म्हातारा असल्यासारखं चेहरा दिसायला लागला, म्हणजे चार लोक विचारायला लागली बाबा काय झालंय, म्हणजे टीबी पेशंट सारखं झालं ते. म्हणजे तुम्ही जर काय हेल्दी झालाय, बरोबर की नाही, तर तुमच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे, शरीरावर दिसायला पाहिजे. हा माझा साखरेचा आकडा एकदम नॉर्मल आहे, माझं HbA1c 5.6 आहे, अरे पण इथे मी म्हणजे काय म्हणतो की टीबी पेशंट सारखा दिसतोय, त्याला कोणी बघायचं? मग त्याच्यामुळे हे जे काही एकसुरी जी काही ट्रीटमेंट आहे ना, ती कुठेतरी चुकीच्या दिशेने जाते असं मला तरी वाटतं.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025.
0: बेसिकली कसं असतं की शुगर वाढते म्हणजे इन्सुलिनचा काही संबंध नाही, तुमचा पॅनक्रियास छान इन्सुलिन बनवत असतो, बरोबर ना, म्हणून तर म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स, बरोबर. मग त्यामुळे यांच्या बाबतीमध्ये काय झालं होतं, वात पूर्णपणे वाढलेला होता, बरोबर की? मग त्यामुळे आम्ही त्यांना ऍडमिट केलं होतं, कारण एकदम इन्सुलिन लेवल म्हणजे इन्सुलिन घेण्याची गरज लागत होती, तरी शुगर कंट्रोल होत नव्हती. मग आम्ही जेव्हा त्यांना प्रायमरी लेवलला म्हणजे म्हणतो ना म्हणजे काय म्हणतो बृहन करणारा म्हणजे ताकद वाढवणारा आहार त्यांना द्यावा लागणार होता, बरोबर. मग प्रायमरी लेवलला आम्ही त्यांना सकाळच्या वेळेला उपीट, पोहे असला नाश्ता द्यायला सुरुवात केली, तो एकदम चकितच झाला. तो म्हणला एवढे वर्षापासून मी कसले तरी ज्यूसच पित राहिलो, म्हणजे त्याचं भूक इतकी मरून गेली होती की काहीच खायला जात नव्हतं, पण आम्ही त्या पद्धतीने त्याला दिलं. त्यानंतर दुपारी भाकरी, फळभाजी, म्हणजे प्रॉपर जे जेवण असतं, म्हणजे प्रॉपर अग्निदीपन करणारं जे काही जेवण असतं, पाचन करणारं जे काही असतं, त्या गोष्टी आम्ही तिला दिल्या. त्या शरीरामध्ये जो काही वात वाढला होता, ड्रायनेस वाढला होता, त्यासाठी स्नेहस्वेदन बस्तीसारखे आम्ही उपाय केले. आणि त्याच्यानंतर मात्र काय झालं, त्याचा वात बॅलन्स झाल्यामुळे हळूहळू त्याचं इन्सुलिन काय झालं, पूर्णपणे बंद झालं. त्यामुळे आयुर्वेदाचं जे काही आहार विज्ञान आहे, म्हणजे त्याचा शरीरावर, मनावर, बाकी सगळ्या गोष्टींवर पडणार इतकं डीप सायन्स आहे ना, त्यामुळे कुठलाही आजार जर का मॅनेज करायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम, प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेदा.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि आपण पुस्तक यात्रेमध्ये ज्या कर्तृत्ववान स्त्रीच्या आत्मचरित्राविषयी बोलणार आहोत असं मी मगाशी म्हणाले होते, तर त्या आहेत रमाबाई माधवराव रानडे अर्थात न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी, आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी. मंडळी, नावात जितकी सहजता आणि जितकं साधेपण आहे ना, तितकं त्यांच्या आयुष्यात मात्र नक्कीच नव्हतं, आणि हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला लगेच लक्षात येतं. या पुस्तकाचं सौंदर्य स्थळ कोणतं आहे माहिती आहे का? ती आहे या पुस्तकाची भाषा. अगदी सहज आपल्या एखाद्या मैत्रिणीशी बोलावं अशी ओघवती आणि त्या काळात घरोघरी बोलली जाणारी प्रमाण भाषा. अतिशय गोड आणि लाघवी अशा भाषेमध्ये लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्यात आता अजून काय काय आहे आणि हे पुस्तक का वाचावं याविषयी आपण अजून बोलणारच आहोत, पण या गाण्यानंतर.

श्रोते हो, हल्ली आपल्याला कोणत्याही लेखकांचं कोणतंही पुस्तक अगदी सहज उपलब्ध होतं, नाही का? लेखकांसाठी सुद्धा पुस्तक किंवा आत्मचरित्र लेखन तितकंसं अवघड राहिलेलं नाही आहे. पण सुरुवातीच्या काळात विशेषतः स्त्रियांची आत्मचरित्र तुलनेने कमी बघायला मिळत होती. त्या काळात काही निवडक आणि प्रमुख स्त्री लिखित आत्मचरित्रांपैकी पहिलं मानलं जाणारं असं हे पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी. अतिशय छोट्या छोट्या किश्यांच्या स्वरूपात लिहिलेलं असं हे पुस्तक आहे. नावाप्रमाणे शब्दशहा यामध्ये छोट्या छोट्या आठवणी लिहिलेल्या आहेत आणि त्यातूनच लेखिकेचं अख्खं आयुष्य उलगडत जातं. त्या काळात लहान वयात होणारे विवाह, स्त्री शिक्षणाला अजिबात पोषक नसणारं वातावरण, तशात एखाद्याच नशीबवान मुलीला मिळणारी नवऱ्याची भक्कम साथ, त्यानंतर शिक्षणाचा झालेला श्रीगणेशा, आयुष्याला मिळालेली कलाटणी, या सगळ्याची गोष्ट म्हणजे हे पुस्तक.

श्रोतेहो, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि पुस्तक यात्रेमध्ये आपण बोलतो आहोत आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकाविषयी. तर नवऱ्याचा उल्लेख स्वतः असा रमाबाई या संपूर्ण पुस्तकात करतात. एकत्र कुटुंबात माणसांच्या गर्दीत समाजाच्या चालीरीती सांभाळत नवरा बायकोमध्ये असलेलं अव्यक्त प्रेम कित्येक छोट्या छोट्या गोष्टींमधून नकळतपणे व्यक्त व्हायचं आणि त्याची झालेली जाणीव संसारातले इतर सगळे खाचखळगे चढ उतार पार करायला पुरायची हे विशेष. हे सगळं इतक्या गोड आणि इतक्या सहजतेने या पुस्तकात मांडलं गेलंय ना की प्रेम, त्याग, आदर, साथ, समर्पण या सगळ्याची आपल्या या पिढीलाच नाही

श्रोतेहो, पुस्तक यात्रेमध्ये आपण बोलतो आहोत आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकाविषयी, जे लिहिलेलं आहे रमाबाई रानडे अर्थातच न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी यांनी. आता या पुस्तकात काय आहे याविषयी आपण थोडक्यात बोललोच. याच्या बाह्य रूपाबद्दल बोलायचं झालं तर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर रमाबाईंचं खुर्चीत बसलेलं अत्यंत सोज्वळ आणि सात्विक रूपातलं चित्र बघायला मिळतं. तर मागच्या बाजूला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा फोटो बघायला मिळतो. याशिवाय मंगळवार दिनांक 22 जानेवारी 1901 या दिवशीच्या केसरी या वर्तमानपत्रातला लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल लिहिलेला अग्रलेखही आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो. शिवाय जसं मी मगाशी म्हटलं, या पुस्तकात त्या काळात वापरली जाणारी भाषा वापरलेली आहे. आता कालपरत्वे अर्थातच काही शब्द हे थोडेसे मागे पडतात, नाही का? तर अशा हल्लीच्या वापरात नसलेल्या अनेक शब्दांचा अर्थसुद्धा पुस्तकाच्या शेवटी शुद्धीपत्रक या सदरात दिलेला आहे. तर मंडळी, प्रेम, आदर, त्यागभावना, नातेसंबंध, शिक्षणात आलेल्या अडचणी, समाजाचा विरोध, त्यात नवरा बायकोची एकमेकांना लाभलेली भक्कम अशी साथ, त्यातून फुलत घडत गेलेलं आयुष्य, या सगळ्याची गोष्ट म्हणजे श्रीमती रमाबाई महादेवराव रानडे लिखित आत्मचरित्र आमच्या आयुष्यातील काही आठवणी.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर.
1: श्रोत्या 100% एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआय आर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. मनस्पर्शीमध्ये मी तुमच्याबरोबर आहे तुमची मैत्रीण आदिती काळे. मंडळी, आपण पुस्तक यात्रेमध्ये रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्राविषयी बोललो. यात प्रामुख्याने एक गोष्ट दिलासादायक होती, ती म्हणजे त्या दोघा पतीपत्नींमधलं नातं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, संकटांमध्ये त्यांना एकमेकांची जी भक्कम साथ लाभली, त्यातूनच त्यांचा संसार फुलत गेला, अगदी वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर सुद्धा. म्हणजे थोडक्यात काय, तर या नात्यात साथ महत्वाची. हल्ली सर्रासपणे आपण क्षुल्लक कारणावरनं संसार मोडताना, घटस्फोट होताना बघतो. कधी कधी तर याची परिणिती एखाद्या गंभीर गुन्ह्यात सुद्धा होते. त्यामुळेच या विषयावर भाष्य करणं अगदी गरजेचं होऊन बसलंय. याच आशयाचा एक लघुपट नुकताच माझ्या बघण्यात आला, त्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोतेहो, मी मगाशी म्हणाले होते की मी एका लघुपटाविषयी सांगणार आहे, तर त्या लघुपटाचं नाव आहे शेवंती. 2020 रिलीज झालेला आणि अत्यंत गाजलेला असा हा लघुपट प्रामुख्याने लग्नानंतर बदलत जाणाऱ्या नातेसंबंधांवर आणि प्रेमावर भाष्य करतो. लेखक चंद्रशेखर गोखले यांची ही कथा आणि या लघुपटात मुख्य कलाकार आहेत आदिनाथ कोठारे आणि दीप्ती देवी. याचं दिग्दर्शन केलं आहे दिग्दर्शक निलेश अरुण कुंजीर यांनी. या कथेविषयी आणि या लघुपटाविषयी आपण अधिक बोलणारच आहोत, पण या गाण्यानंतर.

श्रोत्याहो, आपण बोलत होतो शेवंती या लघुपटाविषयी. तर हा लघुपट म्हणजे रोहन आणि सायली या जोडप्याची कथा. दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम. त्या प्रेमाखातर दोघं लग्न करतात. अगदी स्वप्नवत संसार सुरू होतो दोघांचा. पण लग्नानंतरचा काळ आणि परिस्थिती बदलत जाते तसतसे दोघांमध्ये खटके उडायला लागतात. तो त्याच्या कामाच्या व्यापात इतका अडकत जातो की त्याला घराकडे तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. ती सुद्धा बिचारी घर सांभाळण्यात गढून जाते आणि परिणामी दोघांमधला संवादच संपतो. मग काय, छोट्या मोठ्या कुरबुरी भांडणात बदलतात आणि शेवटी दोघं कायदेशीररित्या वेगळं होतात. आता कायद्यानेच वेगळं झालोय तर राहतं घर नुसतंच ठेवून काय करणार म्हणून तो ते विकायला काढतो. पण तिचे बाबाच ब्रोकर थ्रू ते घर विकत घेतात आणि त्याची किल्ली पुन्हा त्याच्याच हातात नेऊन देतात आणि म्हणतात, मी जसा माझ्या लेकीला ओळखतो तसंच तुलाही ओळखतो. भावनेच्या भरात माझ्या लेकीशी लग्न केलंस आणि भावनेच्या भरात वेगळेही झालात. आता पुन्हा भावनेच्या भरात पुन्हा एकत्र यावंसं वाटलं तर? म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतोय. कधी वाटलं तर इथे येऊन बसत जा. कारण काय आहे, भरल्या घरापेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी.

तिच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे खरंच एका दुपारी तो घरी आला. कलंडणारी उन्ह अशी आपल्या घरात ऐसपैस पसरतात हे त्याला माहीतच नव्हतं. भिंतीवर चुकून राहिलेलं एक कॅलेंडर फडफडत होतं. त्यावर कसल्याशा नोंदी होत्या, कसली कसली बिलं, दुधाचे हिशोब, कामवालीचे खाडे, पेस्ट कंट्रोलची तारीख, सिलेंडर संपल्याची तारीख, अगदी तिच्या महिन्याच्या तारखासुद्धा. त्याला एकदम गलबलून आलं. आपण या कशातच नव्हतो कधी. ती बिचारी एकटीच संसाराचा रथ एक हाती ओढत राहिली. त्याने बेडरूममध्ये येऊन खिडकी उघडली तर तिथे तिने हौसेनी लावलेली शेवंती वाळून वाळून झुरायला लागलेली. अस्वस्थ होऊन पाणी घालायला भांडं मिळत नाही म्हणून कुंडीत सिंकमध्ये ठेवून त्यावर त्याने यथेच्च पाणी शिंपडलं. तहानलेली शेवंती पाणी पिऊन एकदम तृप्त झाली. तेवढ्यात लॅच कीने दार उघडल्याचा आवाज आला. शेवंतीसारखी कोमेजलेली ती समोर उभी राहिली. काय अवस्था करून घेतली हिने स्वतःची. हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही, की आपण लक्षात घेतलंच नाही. जिद्दीला पेटून भांडून किती टोकाला पोचलो. दोघांची नजरानजर झाली. दोन क्षण थांबून ती म्हणाली, मी ही शेवंतीच न्यायला आले होते. तो गलबलून म्हणाला, आत्ताच पाणी दिलंय, तिचं निथळणं संपेपर्यंत थांब ना. आणि ती थांबली अगदी कायमची.

श्रोतेहो, पुस्तक यात्रेमध्ये आपण आज आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकाविषयी बोललो. त्यानंतर शेवंती नावाच्या लघुपटाविषयी आपण बोललो. तर या दोन्हींमधला एक समान धागा म्हणजे नातेसंबंधांवर केलेलं भाष्य. नात्यात कुठे थांबायचं आणि कधी थांबायचं हे समजलं की त्याची गोडी टिकून राहते असं मला वाटतं. श्रोतेव, आता मनस्पर्शीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. ठीक 11 वाजता आपण युवा तरंगमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: श्रोते हो नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय युवा तरंग। युवा तरंगमध्ये मी अर्थातच तुमच्याबरोबर असणार आहे तुमची मैत्रीण आदिती काळे। श्रोते हो, मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आज आपल्याला बालपणात घेऊन जाणाऱ्या एका खास गोष्टीविषयी आपण बोलणार आहोत। आता मी जे गाणं लावणार आहे त्यावरून तुम्हाला

श्रोते हो, गाण्यावरून नक्कीच आपल्या सुजाण श्रोत्यांनी ओळखलं असेलच की आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ती गोष्ट आहे चष्टगो, म्हणजेच गोष्ट. गोष्ट, कथा, कहाणी काहीही म्हटलं तरी त्याचा संबंध थेट आपल्या बालपणाशी जोडलेला असतो. लहानपणी आपण असंख्य गोष्टी ऐकल्या असतील. आजी आजोबांनी, आईबाबांनी गोष्ट सांगितल्याशिवाय आपल्यापैकी

समोर बसतो. त्याचं माध्यम, त्याचं स्वरूप जरी बदललं असलं तरी ही गोष्ट काही आपल्या आयुष्यातून जात नाही. वय वाढलं की गोष्ट आपलं स्वरूप बदलते. सिनेमा, नाटक, पुस्तकं, मालिका, वेबसिरीज यापैकी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून गोष्ट ही आपल्या भेटीला येतच राहते. तर अशा या आपल्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरून वगळता न येणाऱ्या गोष्टींविषयी आज आपण बोलणार आहोत. गोष्टींपेक्षाही खास करून गाण्यांविषयी, जी गाणी आपल्याला गोष्ट सांगतात. बघा, हे अजून एक माध्यम. गाण्यातून का होईना, पण गोष्ट आपल्या भेटीला येतच राहते.

0: श्रोते हो, आपल्या आयुष्यात या गोष्टीची सुरुवात ही अगदी लहानपणापासून होते, नाही का? प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, पर्यांच्या, राक्षसांच्या अशा अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत असतो. अर्थात आता त्यातून काहीतरी धडा, काहीतरी बोध घेण्यासारख्याच त्या असतात आणि त्या योगेच त्या लहान मुलांना सांगितल्या जातात. त्यातली रंजकता जी असते ती आपल्याला बांधून ठेवते आणि त्याच्यासाठी म्हणून हे प्राणी, पक्षी, राक्षस, पर्या यांचं थोडंसं सहाय्य घ्यावं लागतं. लहानपणी ऐकलेल्या अनेक गोष्टींची गाणी आहेत, त्यापैकी दोन गाणी आपण सलग ऐकूया आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या गोष्टीतल्या गाण्याकडे जाऊया.
1: मुलांना आता ही जी गोष्ट आहे ना मी सांगणार आहे, या गोष्टीचं नाव आहे बेडूक आणि बैल.

श्रोते हो, ससा कासवाची गोष्ट, बेडकी, तिचं पिल्लू आणि त्यांनी पाहिलेला बैल यांची गोष्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला बोध देऊन जातात. गोष्ट कितीही सहज साध्या सोप्या भाषेत असली तरी त्याला एक चाल, एक लय आणि गेयता आली की ती जास्त प्रभाव टाकून जाते. म्हणून अशा अनेक गोष्टींची गाणी झाली आणि वर्षानुवर्ष ती लहान मुलांना आनंद देत आहेत. अशीच एक कोल्हा आणि कावळा यांची गोष्ट आणि त्यावरून केलेलं एक प्रसिद्ध गाणं ऐकूया.

श्रोते हो, आपण बालगीतांविषयी बोलतो आहोत. तर एक बालगीत असं सुद्धा आहे जे बालगीत आहे ज्यात गोष्ट सुद्धा आहे, पण ते लहानांपेक्षा मोठ्यांना, हिम्मत हरलेल्यांना, स्वतःवर विश्वास नसलेल्यांना आत्मविश्वास देऊन जातं. विशेषतः त्याचं शेवटचं कडवं, त्यातली शेवटची ओळ, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. वरवर वाटणारी साधी बदकाच्या पिलांची गोष्ट, पण लाख मुलाचा संदेश देऊन जाणारं असं हे अजरामर गाणं.

श्रोतेहो, गाण्यातल्या या गोष्टी आणि गोष्टींची गाणी ही बालगीतांपुरती सीमित नाही आहेत बरं का. धार्मिक आणि अध्यात्मिक अशा कित्येक कथा आहेत की ज्या गाण्याच्या स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी पटकन द्यायचं उदाहरण म्हणजे सत्य

नारायणाच्या पूजेची अख्खीच्या अख्खी कथा सांगणारं गाणं आपण पूजेच्या प्रसंगी नेहमीच ऐकतो, नाही का? रामायण, महाभारत यातल्या सुद्धा अनेक कथा आपण नेहमी ऐकतो. मराठीतलं अजरामर महाकाव्य महाकवी गदी माडगुळकर रचित गीत रामायण हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यातल्या प्रत्येक गाण्यात रामायणातल्या सगळ्या कथाच तर आहेत. अशाच भगवान श्रीकृष्णाच्या लीला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. असंच एक जुनं मराठी गाणं आहे ज्यात श्रीकृष्णाच्या कालिया मर्दनाची गोष्ट फार सुंदर पद्धतीने सांगितली आहे. थोडी विस्मृतीत गेलेली अशी एक नितांत सुंदर रचना ऐकूया.

श्रोताओ, 101 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आपण बोलतो आहोत गोष्टींच्या गाण्यांविषयी. लहानपणी अगदी सगळ्यांनी ऐकलेली गोष्ट, ज्या योगे पालक आपल्या मुलांना पाल्याने कसं असावं याचं प्रमाण देत असत, अशी गोष्ट म्हणजे श्रावण बाळाची गोष्ट. अगदी झाडून सगळ्यांनी लहानपणी ऐकलीच असेल. पुढे त्या गोष्टीवरून काव्य रचलं गेलं आणि त्याला अत्यंत गोड अशी चाल लावली गेली. श्रीधर फडके यांच्या कातर आवाजात ते गाणं ऐकताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो.

श्रोतेहो, गोष्ट म्हणजे बोधपर, कल्पक, रंजक किंवा आध्यात्मिक किंवा धार्मिकच असायला हवी असं काही नाही, नाही का? बऱ्याचदा संसाराचं सार सांगणारी, वेदना कथन करणारी, कधीतरी विरहाची सुद्धा असू शकते, नाही का? भावगीतांच्या सुवर्ण काळात अतिशय गाजलेली ही विरहिणी, अधुरी एक कहाणी.

मंडळी, श्रावण बाळाच्या गोष्टीत पाल्याने कसं असावं हे जसं आपल्याला सांगितलं तशीच पालकांची सुद्धा एक बाजू असते. हल्लीच्या धावपळीच्या युगात ट्रेनच्या गर्दीत अख्खं आयुष्य काढणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना पुरेसा वेळ सुद्धा देता येत नाही हे मोठं दुर्दैव. आणि याची सल पालकांना सतत पोखरत असते बरं का. आणि मग त्यातून जन्माला येते दमलेल्या बाबाची कहाणी.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी।

अजून आठवतं, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं.

श्रोतेहो, युवा तरंगमध्ये आपण गोष्टींची गाणी आणि गाण्यातल्या गोष्टी याविषयी बोललो. त्याला अनुसरून छान छान गोष्टी असलेली छान छान गाणीसुद्धा आपण ऐकली. पण आता युवा तरंगमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. ठीक 12 वाजता आपली रंजक सफरमध्ये पुन्हा भेट होणारच आहे. आपण एका छान वेगळ्या गोष्टीची रंजक सफरसुद्धा करणारच आहोत. पण तोपर्यंत मला आदिती काळेला युवा तरंगपुरता निरोप द्या आणि ऐकत रहा FM गोल्ड.

0: FM Gold, खरा सोना।
1: श्रोताओ 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर. रंजक सफरमध्ये मी अर्थातच तुमच्याबरोबर असणार आहे तुमची मैत्रीण आदिती काळे. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण एका आपल्या सगळ्यांच्या अतिशय आवडीच्या विषयाची रंजक सफर करणार आहोत. बाहेर मस्त धुंद असं पावसाळी वातावरण आहे, अगदी हवा हवासा असा पाऊस पडायला छान जोरदार धमाकेदार पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याला अनुसरून बऱ्याच बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना आठवत असतील. तर असाच एक विषय आहे ज्याची आपण रंजक सफर करणार आहोत. अर्थातच सुरुवात या छानशा पावसाच्या गाण्यांनी करूया.

आणि अशा धुंद वातावरणामध्ये वेध लागतात आपल्याला ते कांदा भजी आणि चहा आणि भाजलेलं कणीस आणि अजून काय काय नाही का, गड किल्ल्यांवर किंवा थंड हवेच्या ठिकाणी किंवा प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रांवर किंवा समुद्र किनाऱ्यावर सुद्धा असे पदार्थ पावसाळा सुरू झाला की अगदी सर्रासपणे बघायला मिळतात, नाही का? आत्ता अगदी मरीन ड्राईव्हला सुद्धा यापैकी काही ना काहीतरी आपल्याला नक्की बघायला मिळेल. तर विशेषतः भाजलेली आणि लिंबू मसाला लावलेली कणसं किंवा मक्याचे उकडलेले दाणे किंवा मक्याची भजी, पॉपकॉर्न या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण रंजक सफरमध्ये सफर करणार आहोत मक्याची. तर आता हा मका कसा कुठून आला, त्याचे काय फायदे, त्याचं काय महत्त्व आणि काय, हे सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. अर्थातच ही रंजक सफर मक्याविषयीच असणार आहे. तर रंजक सफरला, मक्याच्या रंजक सफरला सुरुवात करूया या छानशा गाण्यानी.

श्रोतेहो रंजक सफरमध्ये आपण सफर करतो आहोत मक्याची. तर या मक्याचा इतिहास किंवा याच्या उत्पत्तीबद्दल बोलायचं झालं तर मेक्सिको इथे साधारण सुमारे 9,000 ते 10,000 वर्षांपूर्वी मध्य दक्षिण मेक्सिकोच्या बाल्सास नदीच्या खोऱ्यामध्ये याची उत्पत्ती झाली. आणि हे मूळ स्वरूप नाही आहे बरं का मक्याचं. आपण जो मका पाहतो तो खूप हल्ली त्याचं हे स्वरूप आलं, पण त्याआधी तेओ सिंते नावाच्या एका जंगली गवतापासून आजचा हा मका विकसित झालेला आहे. म्हणजे तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तेओ सिंते नावाचं गवत गवताच्या स्वरूपामध्ये हा मका होता. आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया करून प्रयोगशील शेतकऱ्यांनी त्याच्यावरती काम करून आपण आत्ता हा जो आत्ताचा जो मका बघतोय तो उदयास आला. आणि याच्यामध्ये फरक काय होता तर ते जे तेओ सिंते नावाचं जे गवत स्वरूप जे कणीस होतं तर त्याची लांबी ही साधारण 2 ते 3 सेंटीमीटर एवढीच होती आणि त्याच्या आतमध्ये फक्त 5 ते 10 कडक असे दाणे असायचे. मग त्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया करून प्रयोग करून मग जे आपण आत्ता जो मका बघतो हे त्याचं सुधारित रूप आहे. आणि प्राचीन काळामध्ये सुद्धा मक्याला खूप जास्त महत्त्व होतं कारण मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतल्या माया आणि ॲझटेक किंवा इंका या ज्या संस्कृती होत्या त्यांच्या आहारामध्ये याला देवाचं महत्त्व होतं बरं का. हे कारण काय याचं तर त्यांची ही देवता होती कारण मक्याच्या शोधामुळेच या भटक्या जमाती एका ठिकाणी स्थिरावल्या आणि मोठ्या संस्कृतीचा उदय झाला म्हणून कदाचित त्याला हे देवत्व मिळालं असेल. पण अर्थात आपण आपल्याकडे सुद्धा नाही का अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो तसं त्या संस्कृतीच्या भरभराटीला जो कारणीभूत ठरला असेल तर तो मका हा त्यांच्यासाठी देवते स्वरूपच होता. आता याचा जागतिक प्रवास कसा झाला तर इसवीसन 1492 ख्रिस्तोफर कोलंबस या जेव्हा अमेरिकेत पोहोचला तेव्हा त्याने पहिल्यांदा तिथे हा मका बघितला आणि त्यांनी त्या मक्याचे दाणे स्पेनमध्ये आणले. आता अमेरिकेतील जे मूळ रहिवासी टायनो जमातीचे जे लोक होते ते या धान्याला माहीज असं म्हणायचे. त्यावरून स्पॅनिश लोकांनी त्याला माईज करून टाकलं आणि इंग्रजीमध्ये त्याचं नाव कॉर्न असं झालं. 16व्या शतकात स्पॅनिश आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी हा मका युरोप आफ्रिका आणि आशिया खंडातल्या सगळ्या देशांपर्यंत पोहोचवला आणि अशा प्रकारे जगभर या मक्याचा प्रसार झाला. आता याचं भारतात आगमन कधी झालं तर 16व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी हा मका भारतामध्ये आणला. मग सुरुवातीला हा भारताच्या काही पश्चिमेकडील किनारपट्टीवर लावला गेला आणि मग नंतर हळूहळू तो उत्तर भारत दक्षिण भारत असा सगळा प्रवास करत करत भारतभर लोकप्रिय झाला. आज मका हे भारताचं प्रमुख खरीप पीक मानलं जातं आणि गहू आणि तांदुळानंतर जगातलं तिसरं सर्वात महत्त्वाचं असं हे धान्य पीक आहे. आणि आधुनिक काळामध्ये याचा वापर खाण्यासाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी केला जातो. त्याविषयी आपण बोलणारच आहोत, त्याचीही सफर करणारच आहोत या गाण्यानंतर.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आपण सफर करतो आहोत मक्याची. तर या मक्यापासून हर तऱ्हेचे पदार्थ बनवता येतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी चवी चवीने खातात. तर ते कुठले कुठले असतात बरं? तर मसाला कॉर्न किंवा कॉर्न चाट अगदी हलक्या फुलक्या स्नॅक्सपैकी एक आहे, की उकडलेल्या मक्याच्या दाण्यांमध्ये बटर, चवीनुसार तिखट, मीठ, चाट मसाला असं काय काय आपल्या आवडीचं घातलं की कॉर्न चॅट तयार झालं. त्याशिवाय कॉर्न भेळ हेच सगळं, फक्त ह्याच्यामध्ये थोड्याशा भाज्या, कांदा, टोमॅटो असं काय काय चिरून घातलं की ह्याची कॉर्नची भेळसुद्धा तयार होते, नाही का? आणि पॉपकॉर्न तर म्हणजे अगदी जगप्रसिद्धच आहेत. आपण पिक्चरला गेलो अगदी भूक नसली तरी पॉपकॉर्न खाल्ल्याशिवाय आपला चित्रपटगृहामधला चित्रपट बघूनच पूर्ण होत नाही, नाही का? याशिवाय मक्याची भजी म्हणजे त्याला कॉर्न पकोडा असा बाहेर विक्रीसाठी ठेवलेला पदार्थ असेल तर त्याला कॉर्न पकोडा असं छान स्टायलिश नाव असतं, पण असतात ती भजीच. तर ती कशी असतात? तर मक्याचे दाणे, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन आणि बाकीचे मसाले, कोथिंबीर वगैरे असं घालून छान कुरकुरीत तळलेली अशी भजी असतात. त्याशिवाय कॉर्न टिक्की करता येते किंवा कटलेट, म्हणजे जसं आपण उकडून बटाटा आणि बाकी भाज्या घालून करतो तसं जास्त प्रमाणात मका घातला आणि बाकी बटाट्या आणि अजून काही भाज्या आवडीनुसार घातल्या की त्याची छान टिक्की किंवा छान पॅटीस किंवा कटलेट म्हणता येईल असं बनवता येऊ शकतं. याशिवाय क्रिस्पी कॉर्न हा एक अतिशय गाजलेला मक्याचा प्रकार आहे, नाही का? हल्ली तर त्याचं फारच वेड आहे की मक्याच्या दाण्यांना कॉर्नफ्लॉअर लावून ते असे छान कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे आणि मग वरून असा मस्त पेरी पेरी मसाला किंवा चाट मसाला घालून हे क्रिस्पी कॉर्न अगदी सगळ्यांच्या आवडीचा असा हा प्रसिद्ध असा हा मक्याचा एक पदार्थ आहे. याशिवाय नुसतं चाट, नुसतं स्नॅक्सच असं नाही तर मक्याचा उपमा सुद्धा करता येतो, म्हणजे उपम्यामध्ये मक्याचे जास्त दाणे घालून किंवा थोडे किसून घेऊन किंवा मिक्सरला लावून असा याचा छान उपमा करता येऊ शकतो. याशिवाय मक्याच्या पिठापासून सुद्धा अनेक पदार्थ होतात. पंजाबमध्ये तर मक्के दी रोटी अगदी प्रसिद्ध आहे आणि हे पीठ ग्लुटन फ्री असतं, त्याच्यामुळे अनेक ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना वजनाची काळजी आहे अशा सगळ्यांसाठी ह्या मक्याच्या पिठाची पोळी म्हणा, भाकरी म्हणा किंवा अगदी घावन किंवा चिला म्हणतात तो सुद्धा बनवता येऊ शकतो. याशिवाय कॉर्न पुलाव किंवा बिर्याणी सुद्धा होते, म्हणजे हे एक व्यंजन झालं, अर्थात पुलाव किंवा बिर्याणी केली आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मक्याचे दाणे घातले की झाला कॉर्न पुलाव किंवा कॉर्न बिर्याणी. याशिवाय मक्याचे आप्पे सुद्धा करता येतात. मक्याचे दाणे थोडेसे क्रश करून किंवा नुसते अख्खेच्या अख्खे घेऊन रव्याच्या मिश्रणामध्ये जर का ते एकत्र केले आणि आप्पे पात्रामध्ये अगदी थोडंसं तेल घालून जर का त्यामध्ये ते आप्पे शिजवले तर ते अतिशय छान लागतात आणि एक हेल्दी ऑप्शनसुद्धा म्हणता येऊ शकतो. याशिवाय स्वीटकॉर्न सूप तर अगदी प्रसिद्धच आहे. हॉटेलमध्ये कुठेही आपण गेलो तर अगदी सुरुवातीलाच आपण मस्त गरमागरम सूप मागवतो, त्यामध्ये स्वीटकॉर्न सूप हे अगदी प्रामुख्याने असतं. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर काय विचारायलाच नको, अशी मस्त बाहेर छान असा पाऊस आणि गारेगार वातावरण झालेलं असताना मस्त गरमागरम ह्या सूपचा आस्वाद घेता येऊ शकतो. याशिवाय मक्याचे पोहेसुद्धा असतात बरं का, आणि हे जे पोहे असतात हे आपण तळून याचा चिवडा करता येतो किंवा अजून कॉर्नफ्लेक्स कोणी दुधात घालून खातं किंवा कसं काय, पण म्हणजे आपल्या आवडीनुसार. पण ह्याचे पोहेसुद्धा बनतात आणि त्याच्यापासूनसुद्धा अनेक पदार्थ हे तयार केले जाऊ शकतात. याशिवाय अजून त्याचे इतरही ज्याला बाय प्रॉडक्ट्स म्हणतात असे अनेक घटक या मक्यापासून बनवले जातात. मक्याचं तेलसुद्धा काढलं जातं आणि सहसा हॉटेलमध्ये भाज्यांमध्ये जी ग्रेव्ही असते तो जो काही मसाला असतो

0: त्याला दाटपणा आणण्यासाठी कॉर्न स्टार्च म्हणजे मक्याचा दाण्यांचा जो स्टार्च वापरला जातो त्यासाठी सुद्धा मक्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. याशिवाय मक्याच्या दाण्यांपासून एक सिरप बनवलं जातं आणि हे गोडव्यासाठी म्हणून अनेक पदार्थांमध्ये वापरलं जातं ज्यांनी नैसर्गिकरित्या त्या पदार्थाचा गोडवा वाढवता येतो.
1: हाय तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला,

राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला दादा बाबा ना राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला सारे लोकात धोकात खुशीच्या नादात मस्ताना हा आला।

श्रोत्याहो, मक्याची रंजक सफर चालू आहे आणि या सफरीमध्ये पुढे मी तुम्हाला मक्याचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदे याविषयी सुद्धा थोडी माहिती देणार आहे. पण आता वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नमंजुषेची, तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळतोय. तर पहिला प्रश्न असा आहे की सुरुवातीला मी अगदी याचं उत्तर दिलं होतं. प्रश्न असा आहे की मक्याची जन्मभूमी कोणती, म्हणजे मक्याची उत्पत्ती जी झाली ती कुठल्या ठिकाणावर झाली. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45151434 आणि 45151435. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. तुमची उत्तरं माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचवा. आपण बोलत होतो आरोग्यदायी फायद्यांविषयी. तर मक्यामुळे पचन संस्था मजबूत होते, पचन संस्था सुधारायला मदत होते, कारण मक्यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं, म्हणजे तंतुमय पदार्थ हा असल्यामुळे आतड्यांची जी हालचाल असते ती सुलभ व्हायला हे फायबर, हे तंतू मदत करतात. आणि ज्यामुळे बद्धकोष्ठता किंवा गॅस, ॲसिडिटी किंवा पोटाचे जे काही विकार असतात त्याच्यापासून आराम मिळतो. त्याशिवाय डोळ्यांची, म्हणजे जी दृष्टी जी असते आपली, ती सुद्धा सुधारते, कारण या पिवळ्या रंगाच्या मक्यामध्ये ल्युटिन आणि झेक्सॅन्थिन नावाचा एक घटक असतो, आणि ज्या घटकामुळे डोळ्यांचं अतिनील किरणांपासून जे UV रेज असतात त्यांच्यापासून रक्षण व्हायला मदत होते. आणि वाढत्या वयाबरोबर जो येणारा मोतीबिंदूचा जो त्रास असतो अनेक जणांना, तर त्याचा धोकासुद्धा या मक्याच्या सेवनाने कमी करता येतो. याशिवाय ऊर्जा आणि ताकद वाढवण्याचं काम सुद्धा, एनर्जी बूस्टरचं सुद्धा काम हा मका करतो, कारण याच्यामध्ये जटिल कार्बोदकं यांचा एक उत्तम स्रोत आहे हा मका. आणि यामुळे हे जे कार्बोहायड्रेट्स शरीरामध्ये जे ग्लुकोज सोडतात, ज्यामुळे शरीराला दीर्घकाळ अशी स्थिर ऊर्जा, लॉंग लास्टिंग एनर्जी मिळते, आणि त्यामुळे सुस्ती किंवा थकवा जाणवत नाही असा या मक्याचा एक फायदा आहे. आपण अजूनही मक्याच्या या आरोग्याच्या साठी जे फायदे आहेत त्याच्याविषयी बोलणार आहोत. पण या गाण्यानंतर मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते. मी प्रश्न असा विचारलाय की मक्याची जन्मभूमी कोणती, मक्याची उत्पत्ती ही कुठल्या ठिकाणावरून झाली. आपली उत्तरं माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचवा.

श्रोतेहो, आपण बोलत होतो मक्याच्या आरोग्यासाठीच्या फायद्यांविषयी. तर रक्ताची कमतरता दूर करणे हे सुद्धा एक त्याचं वैशिष्ट्य आहे की मक्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर प्रमाणात असतं. हे घटक शरीरातल्या लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे ॲनिमिया असलेल्या रुग्णांसाठी मका खाणं हे खूप फायदेशीर ठरू शकतं. याशिवाय वजन नियंत्रणात ठेवणं, वेट मॅनेजमेंट, कारण मक्यामधील फायबरमुळे कणीस खाल्ल्यानंतर पोट असं भरपूर भरलेलं राहतं आणि वारंवार आपल्याला भूक लागत नाही आणि आपण जे सतत आपलं बारीक सारीक अवाजवी जे काही खातो ते टाळ जातं आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. याशिवाय हृदय निरोगी ठेवणं आणि कोलेस्ट्रॉल कमी करणं हे सुद्धा मक्याचं एक वैशिष्ट्य आहे. मक्यामध्ये फॅट्स आणि सोडियमचं प्रमाण अगदी नगण्य असतं, त्यामुळे फायबर त्यातले जे असतात ते शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी जी असते ती कमी करायला मदत करतात आणि ज्यामुळे हृदयविकाराचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. याशिवाय त्वचा आणि केसांसाठी सुद्धा मका फायदेशीर आहे. मक्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरॅटिन त्वचा हे जे घटक असतात हे त्वचा चमकदार आणि मऊ ठेवायला मदत करतात आणि यातील अँटीऑक्सिडंट्स आपल्या वाढत्या वयाच्या ज्या खुणा असतात, ज्या सुरकुत्या वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीरावरती आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतात तर त्यांना रोखायचं आणि केसांना बळकटी द्यायचं काम करतं. त्याच्यामुळे त्वचा आणि केसांसाठी सुद्धा मका अतिशय फायदेशीर आहे. मी आपल्याला प्रश्न मगाशी विचारला होता, प्रश्नमंजुषेमधला आपला पहिला प्रश्न होता की मक्याची जन्मभूमी कोणती किंवा मक्याची उत्पत्ती कुठून झाली. आपल्या अनेक श्रोत्यांनी योग्य उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता मी सलग दोन गाणी लावतीये, तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. आपली उत्तरं माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचवा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा STD कोड आहे.

0: काटम नाहे
1: अरे दिल बरकत मिर्ची न कांदा
0: मिर्ची न कांदा हे
1: आणि वाटा न भेंडी तेही तसौदा
0: तेही तसौदा हे

श्रोते हो, प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न मी विचारला होता की मक्याची जन्मभूमी कोणती किंवा मक्याची उत्पत्ती झाली ते ठिकाण कोणतं, तर ते ठिकाण आहे मेक्सिको. आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी बरोबर उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, तर मी त्यांची नावं सांगते. प्रशांत घांगुर्डे, अरुण सोमवंशी, शुभांगी कारेकर, मीरा आठवले, मंगला शेठ, दीपाली विचारे, दीपा पालकर, शुभलक्ष्मी मस्तकार, अमोल यादव, काशीनाथ क्रमवंत, संजय गांधी, पंकज मोहोड, नीलम राणे, रंजना दाभोळे, या सगळ्यांनी योग्य उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. चंदा आमरे यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही. तर या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि याबरोबरच आता आपण आपल्या प्रश्नमंजुषेतल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तर जसं आपण सुरुवातीला म्हटलं की पावसाळा आला की आपल्याला जे काही वेध लागतात खवय्यांना, त्यापैकी सगळ्यात अग्रक्रमावरती जो पदार्थ असतो तो म्हणजे कांदा भजी. तर या कांद्याची उत्पत्ती कुठे झाली हे तुम्ही मला सांगायचं आहे. कांद्याचा उगम कुठे आहे हे मला तुम्ही सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. तर आता कांद्याची उत्पत्ती कुठे झाली या प्रश्नाचं उत्तर माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचवा.

श्रोत्या रंजक सफर मध्ये प्रश्नमंजुषेमधला दुसरा प्रश्न मी विचारला होता की कांद्याची उत्पत्ती किंवा कांद्याचा उगम कुठे झालाय, तर त्याचं उत्तर असं आहे की मध्य आशिया विशेषतः इराण आणि पश्चिम पाकिस्तान अशा या भागांमध्ये कांद्याचा उगम झाला किंवा कांद्याची उत्पत्ती झाली किंवा कांद्याचं पहिलं पीक घेतलं गेलं असं म्हणता येईल. आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय, काहींचं चुकलंय, काहींचं बरोबर आलंय. तर बरोबर ज्यांचं उत्तर आलंय त्यांची मी नावं सांगते. दीपाली विचारे, मंगला शेठ, अमेय नाईक, नीलम राणे, पंकज मोहोड, गायत्री वैशंपायन, अरुण सोमवंशी, माधवी जोशी, चंदा आमरे या सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याबरोबरच अमोल यादव आणि शुभलक्ष्मी मस्तकार यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. तर या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि याबरोबरच रंजक सफरमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. पुन्हा आपली भेट होतच राहील. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि मला आदिती कळेला अनुमती द्या. नमस्कार.

0: दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी रामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कर रहे, पहले साल ही विकसित भारत जी रामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा. तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीनं जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर

स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, क्षेत्रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जथ्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनिनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन पर्वतनिनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सार्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या
चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे.

0: देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: ये फरमाया गया है गोविंदा और नीलम पर. गाना पहचान गए.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रुते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेत. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आजच्या कार्यक्रमात श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ ऐकूया. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत बदरवा बरसे. द्रुत ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत घरी पलचीन. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूया श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ.

श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुर यांची. श्रोते हो शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक संध्याकाळी 5:02 आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळ